श्रोतेहो नमस्कार. FM 101.4 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ, शके 1948, 25 जून 2026. रसिक हो, या प्रसारणसभेत सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूया मंगल

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकत होतो. सकाळचे 6 वाजलेत. मनाच्या गाभाऱ्यात भक्तीचा तरंग, भक्तीधारा.

0: धरास्मान्नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहभक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोराकष्टात् उद्धरास्मान्नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेऽन्यतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामीशनोवधू दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामीशनोवधू शरणागतदीनार्तपरित्राणपरायणं नारायणविभुं देवन्दे स्मर्तृगामीशनोवधू सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गल सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामीशनोवधु ब्रह्मण्यं सर्वतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामीशनोवधु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामीशनोवधु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामीशनोवधु जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसःप्रदं वन्दे स्मर्तृगामीशनोवधु जयलाभयजःकामदातुर्दत्तस्यस्तवं भोगमोक्षःप्रदस्येयं प्रपठेत् सकृती भवेत्।
1: श्रोतेहो, भक्तिधारा कार्यक्रमाची सुरुवात आपण दत्तस्तुतीनं केली। धुंडीराज गाडगीळ यांच्या स्वरातली ही दत्तस्तुती आत्ताच आपण ऐकली आणि ह्यानंतर आपण गणरायाला वंदन करणार आहोत। शरद जांभेकर यांच्या स्वरात सी ग देसाई यांचं हे भक्तिगीत।

श्रोतेहो, आर एन पराडकर यांच्या स्वरातली ही दत्तराजांची स्तुती आपण ऐकली, आणि यानंतर आपण ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला हा अभंग.

श्रोते हो, भक्तिधारा कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून. रसिक हो, जेव्हा आपण प्रभू नामात गुंग होतो ना, तेव्हा त्याचं नाव अमृताहूनही गोड वाटायला लागतं.

श्रोतेहो, आर एन पराडकर यांच्या स्वरात करुणा त्रिपदी आत्ताच आपण ऐकली. आणि आता भक्तिधारा कार्यक्रमाची सांगता देशवंदना ऐकूया. उत्तरा केळकर, रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरातली ही देशवंदना.

0: ही होती भक्तीधारा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
1: जनमानसात विहरणारी लोकप्रिय वाणी नाशिक आकाशवाणी.
0: आम्ही आपल्याशी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, हे प्रसारण तुमच्यापर्यंत सुस्पष्टरित्या पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत संजय भोयर आणि मुकुंद पवार. तर प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते आहे मी स्वाती साकरे. जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम, यात मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक विजय निपाणेकर, सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार, या माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. संवादक यामिनी भाकरे, सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:45 आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी हा कार्यक्रम, संवादक स्वाती साकरे. सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम, याचा विषय आहे जल प्रदूषण, या मालिकेचा चौथा भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक डॉक्टर किशोर पवार. तर 6:55 विज्ञान कट्टा हा कार्यक्रम, वडनेरी सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम, यात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर, या मालिकेचा 19वा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक सोनाली तेलंग. दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 आनंद घेऊया एका सुमधुर हिंदी चित्रपट गीताचा. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. तर 7:50 प्रायोजित कार्यक्रम जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा. सकाळी 8:15 गीतधारा. 8:30 म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम PNG अँड सन्स. 9:05 10:00 विविध भारतीचं सहक्षेपण. सकाळी 10:00 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 10:05 मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम गीतभारती. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. श्रोते हो, सकाळी 11:00 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. सकाळी 11:05 11:15 5:30 विविध भारतीचं सहक्षेपण. दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ. तर संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.

श्रोतेहो, संध्याकाळी 6 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम तुम्ही ऐकू शकणार आहात रेडिओ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. संध्याकाळी 6:30 वाजेपासून ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफोर्ड क्रिकेट ग्राउंड मँचेस्टर इथे भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान खेळला जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन, ही कॉमेंट्री आपण रेडिओवर ऐकू शकणार आहात. तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध भारतीचे कार्यक्रम तुम्ही ऐकू शकणार आहात. 7:10 ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 रेडिओवर ऐकू शकणार आहात. तर 7:15 आजचं विधिमंडळ न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, आज संध्याकाळी किसानवाणी यात रोजच्या सदरांबरोबरच रानजाई हा ग्रामीण महिलांसाठी संवाद आपण ऐकू शकणार आहात. लेखन आणि सहभाग विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचं. कार्यक्रमाचं सादरकर्ते कृष्णा शिंदे. श्रोतेहो, याबरोबरच आमचे सगळे बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. वेळ झाली ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमाची.

トットちゃん、レキカ、テツコ、クロヤ、ナギ。トモイ、ヒ、ジャガ、ヴィグリシャラ、アニティチ、スタプナ、カナレ、ソザコ、コバヤシ、ヤンチャバッダ、リレレ、ヴィラクション、プスタ、マンジェ、トットちゃん。ジャパニア、ビネトリ、テツコ、クロヤ、ナギ、ヤンニア、プレア、シャレ、ジヴナティル、ソネリクション、マンレレ、プスタ、マンジェ、トットちゃん。トゥファー、サンリムルギアヘス。ヤエカ、ワキャネ、サンプロナ、アユシャラ、アルタムロン、ディレアチ、カハニ、マンジェ、トットちゃん。ジユゴカ、ステシャナレ、आईचे बोट धरून चिमुकली तोतो चान रेल्वेतून खाली उतरली. तिकीट कलेक्टरला पाहून ती म्हणाली, आई मला तिकीट कलेक्टर बनायचे आहे. आई म्हणाली, अग पण कालपर्यंत तर तुला गुप्तहेर व्हायचे होते ना. तोतो चान म्हणाली, आई मला तिकीट विकणारी गुप्तहेर नाही का बनता येणार. आईला तिची काळजी वाटत होती, कारण नुकतेच तोतो चानला त्या एका प्रसिद्ध शाळेतून काढून टाकले होते. इयत्ता पहिली शिकणारी पोरगी, तिच्या विरुद्ध बाईंच्या तक्रारी होत्या की निदान 100 वेळा तरी ती डेस्क उघडते, बंद करते, खिडकीजवळ उभी राहून रस्त्यावरील बँडवाल्यांना बोलावून वाजवायला लावते, खिडकीत उभे राहून चिमण्यांशी बोलत असते, चित्रकलेच्या तासाला बाकावर तेलकट खडूने रेघोट्या मारून ठेवते. आणि म्हणून आज आई तिला घेऊन तोमोई या नवीन शाळेत चालली होती. तोतो चांदने विचारले, आई नवीन शाळेत बँडवाले असतील का ग? मला की नाही मोठेपणी बँडवाले व्हायचे आहे. तोमोईची नवीन शाळा म्हणजे इमारत वगैरे काही नाही, खरी खुरी झुक गाडी, आगगाडीच्या डब्यात भरणारी शाळा. आई आणि तोतोचान ऑफिसात शिरल्या. समोरच खुर्चीत बसलेले मुख्याध्यापक सोझाकू कोबायाशी, वयस्कर झालेले, टक्कल पडलेले, काही दात पडलेले, चेहरा प्रसन्न. मुख्याध्यापक म्हणाले, हां बोल, तुला काय वाटेल ते सांग. काय बोलू आणि काय नाही असे तिला झाले. आगगाडी, तिकीट कलेक्टर, बँडवाले, चिमण्या, रॉकी कुत्रा सगळे सांगून झाले. मुख्याध्यापक म्हणाले, तू खूप चांगली मुलगी आहेस. दुसऱ्या दिवशी कुणी न उठवता स्वतःचे आवरून दप्तर घेऊन तोतो चान तयार झाली. तिचा वर्ग म्हणजे आगगाडीचा जुना डबा. अय्या, याच्यात बसून अभ्यास करायचा म्हणजे मस्तपैकी भूर गेल्यासारखंच वाटणार. इकडे तासही वेगळे होते, तासाचे विषय ठरलेले नाहीत. मुलं आवडत्या विषयाने सुरुवात करत, नावडत्या विषयासाठी तर पूर्ण दिवस आहे. सगळा अभ्यास स्वतंत्रपणे व्हायचा, फक्त जिथे अडचण येईल तिथेच शिक्षकांची मदत घ्यायची. मधल्या सुटीत मुख्याध्यापक डोंगरावरचे आणि समुद्रातले वाटायचे. डोंगरावरचे म्हणजे बटाट्याचे काप आणि समुद्रातले म्हणजे मासे. सगळ्या मुलांना सारखा खाऊ, मज्जाच की नाही. मुलं वर्गात गेली, बाई म्हणाल्या, सकाळपासून खूप अभ्यास केला, आता आता फिरायला जाऊया. आणि सगळे निघाले सुद्धा. चेरीची झाडं, पिवळ्या मोहरीचे शेत, फुलपाखरू, स्वच्छ आकाश, फुलांचे केसर, पराग निरीक्षण, नदी, देऊळ, मासे. मुलांनी खेळता खेळता जीवशास्त्र, इतिहास, भूगोलाचा किती अभ्यास केला, त्यांना

0: सुद्धा कल्पना नव्हती. संध्याकाळी मुलं घराकडे निघाली. पक्षी गाणी गात होती आणि तोतोचांच्या मनाचे आभाळ आनंदाने किलबिलत होते. तोमोईचे मुख्याध्यापक पालकांना सांगत, मुलांना शाळेत पाठवताना खराब कपडे घालून पाठवा, म्हणजे ते मळण्याची फाटण्याची भीती नसते. तोतोचान एक दिवस मुख्याध्यापकांना म्हणाली, सर, मला मोठे झाल्यावर आपल्या शाळेत शिकवायला यायचे आहे. मुख्याध्यापक गंभीरपणे म्हणाले, वचन देतेस? दिले, वचन दिले. मुख्याध्यापक आणि एक चिमुकली विद्यार्थिनी 10 वर्षांनंतरच्या गोष्टीबद्दल निश्चय करत होते आणि तिकडे जपानच्या आकाशात अमेरिकेची विमाने बॉम्ब गोळ्यासह हजर झाली होती. B-29 विमानातून बॉम्ब पडले आगगाडीच्या डब्यातल्या वर्गावर. मुख्याध्यापकांच्या स्वप्नशाळेला ज्वालांनी वेढले. त्यांनी शेजारी उभे असलेल्या मुलाला विचारले, आपली पुढची शाळा कशा प्रकारची उभारायची रे? तोतोचान गच्च भरलेल्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या आगगाडीत चेमटून बसलेली. खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे बघताना तिला मुख्याध्यापकांचे शब्द आठवले, वचन देतेस? तू फार चांगली मुलगी आहेस. तिला ते शब्द विसरायचे नव्हते. कोबायशींना पुन्हा भेटण्याचे स्वप्न पाहतच तिला झोप लागली. चिंतामग्न प्रवाशांचे ओझे घेऊन गाडी मात्र अंधार कापत पुढे पुढे जात होती.
1: हृदय हो, ऐसी अक्षर रसिके कार्यक्रमात आपण मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा दुसरा भाग ऐकला. संवादक होते विजय निपाणेकर, सादर करते कृष्णा शिंदे आणि वेळ झाली आहे स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ, तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार या माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. संवादक यामिनी भाकरे, सादर करते कृष्णा शिंदे.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पशु आहार हा खूप मोठा विषय आहे, कारण की पशु किंवा जनावर शेतीबरोबरच महत्वाची सुद्धा असतात, कारण यापासून आपल्याला शेतीसाठी मदत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पशूंचं संगोपन व्यवस्थित होणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र दर्जेदार आहार देणं पण तेवढंच गरजेचं आहे. हिरव्या चाऱ्याचं महत्व पशूंच्या आहारात खूपच आहे, कारण जनावरांची निरोगी वाढ, प्रजनन आणि प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा हा आवश्यकच आहे. हिरवा चारा चवदार आणि पाचक असल्यानं आहारातील महत्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात त्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे जनावरांचे शरीराच्या कोणत्याही अवयवांवर ताण येत नाही, पचन सुधारतं, त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहायला सुद्धा मदत होते. त्यामुळे जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता ही पडायला नको. त्यासाठी त्यांना उत्तम खुराक देऊन सुद्धा जनावरांचं उत्पादनक्षम वय आणि उत्पादन यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या कुठल्याही जागेमध्ये हिरवा चारा, काही कोरडा चारा याचं मिश्रण करून सुद्धा जनावरांना किंवा पशूंना देऊ शकतो. यासाठी मात्र आपल्याला आपल्या शेतीमध्ये त्याची लागवड करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हिरवा चारा आपणच उत्पादित करू शकतो. आपल्याकडे पोल्ट्री असेल, पोल्ट्रीचे शेड असेल, ऊन पावसाच्या संरक्षणासाठी सुद्धा आपल्याला त्यांचं संरक्षण करणं, त्यांचा गोठा दर्जेदार आणि चांगला असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दर्जेदार हिरव्या चारा अभावी गाभण गायींना कमजोर आणि रोगट वासरे सुद्धा निपसतात, त्यामुळे हिरवा चारा हा महत्त्वाचा आहेच. पशूंच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात खुराक आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असं प्रमाण जास्त काळ जर राहिलं तर जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. आपण जर त्यांच्या खाण्याचा विचार जर केला किंवा आहाराचा विचार जर केला, पूर्ण वाढ झालेल्या जनावराला 400 किलो वजन गाईला सरासरी 20 ते 25 किलो हिरवा चारा लागतो. त्यामध्ये आपण मका बघू, ज्वारी, बाजरी, संकरित नेपियर किंवा गवत आणि निम्मा

0: द्विदल चारा म्हणजे लसूण घास, बरसीम, चवळी, स्टायलो. तसंच 5 ते 6 किलो कोरडा चारा म्हणजे कडबा, वाळलेलं गवत, गव्हाचा भुसा, सरमाड हे रोज द्यायला हवं. त्याचबरोबर 1.5 ते 2 किलो खुराक, 30 ते 40 ग्रॅम खनिज मिश्रण आणि दिवसातून 2 ते 3 वेळेस पाणी पाजावं. चारा शक्यतोवर कुटी करून द्यावा म्हणजे चारा वाया जाण्याचं प्रमाण हे कमी होतं. चाऱ्याचं पचन चांगलं होईल म्हणून चारा खाण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी प्रमाणामध्ये लागते. तर शेतकरी बंधूंनो, पशु आहार हा दर्जेदार असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं महत्व खूपच आहे. आज एवढंच, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
1: मंडळी, हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार या माहितीचा पहिला भाग आज आपण ऐकला. संवादक होत्या यामिनी भाकरे, सादर करते कृष्णा शिंदे. बरे तर मंडळी, स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: मनो। स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, सातपूर, नाशिक। विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
1: स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून, आणि आता वेळ झाली ती अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमाची।
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
1: श्रोतो हो, नमस्कार नमस्कार नमस्कार। रसिक हो, आजकाल आपण नेहमी एक वाक्य ऐकतो बर का, की नातेवाईकांपेक्षा मित्रच खऱ्या अर्थानं जवळचे वाटतात। मित्रच जीवनात अंतिम सत्य आहे। मित्रमैत्रिणींबरोबर आपण जेवढं मोकळेपणाने बोलू शकतो तेवढं आपण इतर कोणाशीच बोलू शकत नाही, आणि खरं म्हणजे हे सत्यच आहे। आणि याच बाबतीत आपण बोलणार आहोत आजच्या अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात। मी स्वाती तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे। श्रोते हो, अनेकदा बघा की आपण जर आपल्या नात्यांमध्ये मैत्री शोधली ना, तर आपल्याला मैत्री नक्कीच मिळते आणि नातं घट्ट होऊ शकतं। ते कसं बरं? तर आपण त्या नात्याची किती कदर करतो ना, ह्यावर हे सगळं अवलंबून असतं। आता बघा, क्वचित एखादी व्यक्ती, मग तो मित्र असो किंवा नातेवाईक असो, तो तुमच्याबरोबर राहण्याची निवड करतो। तुमचा चांगला वाईट स्वभाव, तुमचा कमकुवतपणा, तसंच तुमचं वेगवेगळं बोलणं, मूड स्विंग्स तो स्वीकारतो। आणि अशा व्यक्तीची किंमत जर आपण वेळीच ओळखली नाही, तर ती व्यक्ती आपल्यापासून दूर होऊ शकते। त्या व्यक्तीची किंमत वेळीच ओळखणं हे खूप महत्त्वाचं असतं। श्रोतो हो, म्हणजे त्या माणसाची, त्या व्यक्तीची, त्या मैत्रिणीची, मित्राची कदर ठेवणंच खूप गरजेचं असतं। रसिको, आजच्या धावपळीच्या जगात लोकांच्या मनातली जागा पटकन बदलते। आकर्षण आणि हौस यातला फरक करायला लोक विसरतात आणि मग नाती तुटतात। कारण काय? तर कदर, जाणीव उशिरा ठेवली जाते। कधीतरी फारच क्वचित एखादा माणूस तुमच्यासाठी कायम राहण्याचा प्रयत्न करतो, सतत साथ देतो, तुमच्या रागात, चुकात, चुकीच्या निर्णयात सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहतो ना, त्यावेळी ते फक्त प्रेम नसतं, ती जबाबदारी असते। तुमची तो कदर करत असतो आणि अशा व्यक्तीला गृहीत धरू नाही, आपण पण त्याची कदर करावी। तसं केलं नाही ना, तर ती व्यक्ती मनाने दूर जाते आणि मग तुम्हाला जाणवते, तेव्हा जाणवते त्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यातली किंमत। श्रोते हो, खरी माणसं, खरं प्रेम आवाज करत नाही,

फोनवर किंवा मेसेजेसमध्ये ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यांचं खरं अस्तित्व जाणवतं ते त्यांच्या वागण्यातून जाणवत असतं. श्रोते हो, जाणीव ठेवणं, कदर करणं हे फक्त शब्द नाही आहेत. काळजी, समजूतदारपणा आणि उपस्थितीनं सिद्ध करण्याच्या या गोष्टी आहेत. आजच्या काळात लोक लगेच कंटाळतात, नात्यांपेक्षा पर्यायांना जास्त महत्त्व देतात. पण जर तुमच्यातल्या अपूर्णतेवर पण प्रेम करणारं कुणी असेल ना, तर त्या व्यक्तीची किंमत कधीच कधीच कमी समजू नका. जी व्यक्ती तुमचं राहण्याची मनापासून इच्छा बाळगते ना, मग ती मित्रमैत्रीण असो किंवा नातेवाईक, अशीच माणसं तुमचं आयुष्य सुंदर करत असतात. अशा माणसांची कदर करूया, अशा माणसांची जाणीव ठेवूया, त्यांची कदर करून आपलं आयुष्य कसं सुंदर होईल याकडे लक्ष देऊया आणि आनंदी जगूया. पटतंय ना? जगूया आनंदी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीचं आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: श्रोतो हो, आणि आता वेळ झाली ती परिसर कार्यक्रमाची.
4: नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर किशोर पवार. आज आपण प्लॅस्टिकमुळे होणारे जलप्रदूषण या विषयी चर्चा करूया. आजच्या आधुनिक जीवनशैलीत प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लॅस्टिकने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. प्लॅस्टिकशिवाय आपले पानही हलत नाही. पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, पॅकेजिंग साहित्य, स्ट्रॉ, चमचे इत्यादी अनेक वस्तू प्लॅस्टिक पासून तयार केल्या जातात. प्लॅस्टिक हलके, टिकाऊ आणि स्वस्त असल्यामुळे त्याचा वापर सर्वत्र होतो. परंतु याच प्लॅस्टिकमुळे पाण्याचे प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ही एक जागतिक समस्या बनली असून दरवर्षी अंदाजे 19 ते 23 दशलक्ष टन प्लॅस्टिक जलपरिसंस्थेत टाकले जाते. नद्या, तलाव आणि महासागरांचे प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. जमिनीवरील प्लॅस्टिक नद्यांमध्ये जाते आणि शेवटी ते महासागरात जाते. अर्थात मोठ्या प्लॅस्टिकपासून सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण तयार होतात. त्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे अतिसूक्ष्म प्लॅस्टिकचे नॅनो कण तयार होतात. नद्या व सागरातील जलचर हे प्लॅस्टिक अन्न म्हणून खातात. त्यामुळे 800 पेक्षा अधिक सागरी प्रजातींना धोका पोहोचतो. त्यातील अनेक प्रजाती मृत्युमुखी पडतात. त्यात प्रामुख्याने सागरी कासवे, समुद्र पक्षी आणि जलचर सस्तन प्राण्यांचा समावेश असतो. नदी किंवा समुद्रात प्लॅस्टिक वेगवेगळ्या मार्गांनी शिरकाव करते. बऱ्याचदा कचऱ्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. वापरलेले प्लॅस्टिक रस्त्यावर, नाल्यांमध्ये, नदीत किंवा उघड्यावर टाकले जाते. काही औद्योगिक सांडपाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण असतात, ते पाण्यात मिसळतात. घरगुती सांडपाण्यात कपडे धुताना कृत्रिम धातूंचे सूक्ष्म कण पाण्यात जातात. तसेच मासेमारी करताना प्लॅस्टिकचे जाळे, दोरखंड व प्लॅस्टिकचे भांडे समुद्रात टाकले जातात. जाळ्यांमध्ये अनेकदा कासवे अडकून मरतात. प्लॅस्टिकमुळे जलपरिसंस्थेवर अनेक दुष्परिणाम होतात. मासे, कासव, पानपक्षी प्लॅस्टिकचे तुकडे अन्न समजून खातात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. सूक्ष्म प्लॅस्टिक जलचरांच्या शरीरात साठते आणि अन्न साखळी मार्फत मानवापर्यंत पोहोचते. प्लॅस्टिक मधील रसायने पाण्यात मिसळून त्याची शुद्धता बिघडवतात. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे नद्या, समुद्र किनारे आणि तलाव पर्यावरणाचे सौंदर्य नष्ट होते. नाल्यामध्ये पाणी साचते आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते. भारतातील अनेक

0: अनेक मोठ्या नद्यांमध्ये प्लॅस्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्लॅस्टिकमुळे मानवात पोटाचे विकार, हार्मोन्सचे असंतुलन, रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम आणि दीर्घकालीन आजार होण्याचा धोका वाढतो. सूक्ष्म प्लॅस्टिकने तर आता मानवाच्या रक्तात, मेंदूत व नाळेतही शिरकाव केला आहे. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. भविष्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. प्लॅस्टिकमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत. ते म्हणजे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करावा. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी कापडी पिशव्या आणि पर्यावरणपूरक पर्याय वापरणे हितावह ठरते. प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य विलगीकरण व पुनर्वापर करावा. जलस्रोत, नदी, नाले, तलाव व समुद्रात प्लॅस्टिक कचरा टाकण्यावर कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
1: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आपण जलप्रदूषण या मालिकेचा चौथा भाग ऐकला. संवादक होते डॉक्टर किशोर पवार. आणि आता वेळ झाली ती वडनेर सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमाची. यात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा 19वा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक सोनाली तेलंग, सादर करते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण बोलणार आहोत जीवनमूल्ये, म्हणजेच व्हॅल्यूज. आपण रोज अनेक निर्णय घेतो, कधी योग्य कधी चुकणारे, पण त्या प्रत्येक निर्णयामागे काहीतरी असतं जे आपल्याला दिशा देतं, आणि ती दिशा देणारी गोष्ट म्हणजे आपले मूल्य, व्हॅल्यूज, म्हणजे आपल्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे. जसं की प्रामाणिकपणा, कुटुंब, स्वातंत्र्य, आदर, सेवा, प्रगती ही केवळ शब्द नाहीत, तर ते आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक तत्त्व असतात. पण अनेकदा आपण आयुष्य जगताना बाहेरच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःच्या मूल्यांकडे लक्ष द्यायला विसरतो. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील, इतर काय करतायत, आणि हळूहळू आपण स्वतःपासून दूर जाऊ लागतो. मानसशास्त्र सांगतं, जेव्हा आपलं वर्तन आणि आपली मूल्ये यांच्यात विसंगती असते, तेव्हा मनात ताण, अस्वस्थता आणि असंतोष निर्माण होतो. यालाच कॉग्नेटिव्ह डिसऑनेसन्स म्हणतात. उदाहरणार्थ, समजा तुमच्यासाठी कुटुंब खूप महत्त्वाचं आहे, पण तुम्ही सतत कामात व्यस्त आहात आणि कुटुंबासाठी वेळ देत नाही, मग आतून एक अस्वस्थता निर्माण होते, कारण तुमचं वर्तन आणि तुमचं मूल्य जुळत नाही. आता आणखीन एक उदाहरण. एखाद्या व्यक्तीसाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे, पण एखाद्या परिस्थितीत त्याने खोटं बोललं, बाहेरून काहीच दिसत नाही, पण आतून एक खंत, एक बेचैनी निर्माण होते. हीच मूल्यांची ताकद आहे. आता प्रश्न येतो, आपली मूल्ये ओळखायची कशी? त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. एक, माझ्यासाठी आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं आहे? दुसरं, कशामुळे मला समाधान मिळतं? तिसरं आणि महत्त्वाचं, कशासाठी मी ठामपणे उभा किंवा उभी राहू शकते? हे प्रश्न सोपे वाटतात, पण याची उत्तरं शोधणं हा एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. मानसशास्त्रात ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी ॲक्टमध्ये व्हॅल्यूजला खूप महत्त्व दिलं जातं, कारण व्हॅल्यूज आपल्याला गोलपेक्षा मोठी दिशा देतात. गोल म्हणजे केवळ एखादं ठरलेलं लक्ष, पण व्हॅल्यूज म्हणजे आपण आयुष्य कसं जगायचं ठरवतो. गोल पूर्ण झालं की संपतं, पण व्हॅल्यू आयुष्यभर आपल्याला दिशा देत असते. आता एक साधं उदाहरण. समजा तुमच्यासाठी स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे, तर तुम्ही असे निर्णय घ्याल जे तुम्हाला स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक देतील. आणि जर सुरक्षितता तुमचं मूल्य असेल, तर तुम्ही स्थिर, सुरक्षित पर्याय निवडाल. म्हणूनच दोन व्यक्ती एकाच परिस्थितीमध्ये वेगवेगळे निर्णय घेतात, कारण त्यांच्या मूल्यांचा पाया वेगळा असतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट, योग्य किंवा अयोग्य अशा व्हॅल्यूज नसतात. प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी असते, आणि ती योग्यच असते जोपर्यंत ती स्वतःला आणि इतरांना हानी पोहोचते.

0: पोचवत नाही, पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण इतरांची व्हॅल्यूज जगायला लागतो. उदाहरणार्थ, समाज म्हणतो पैसा महत्त्वाचा आहे, पण तुमच्यासाठी शांतता आणि समाधान महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फक्त पैशामागे धावत राहिलात तर कदाचित तुम्हाला यश मिळेल, पण समाधान मिळेलच असं नाही. म्हणूनच स्वतःची व्हॅल्यूज ओळखणं ही खूप मोठी जाणीव आहे. आता व्हॅल्यूजनुसार जगण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, जाणीवपूर्वक निर्णय घ्या. हा निर्णय माझ्या व्हॅल्यूजशी अर्थात तत्वांशी जुळतो का हा प्रश्न विचारा. दोन, लहान कृतींमध्ये तत्व आणा. फक्त मोठ्या गोष्टी नाही, रोजच्या छोट्या कृतीही महत्त्वाच्या आहेत. तीन, स्वतःशी प्रामाणिक राहा. इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला हरवू नका. चौथं आणि महत्त्वाचं, लवचिकता ठेवा. परिस्थितीनुसार मार्ग बदलू शकतो, पण व्हॅल्यूज अर्थात तत्व टिकवता येतात. शेवटी एक छोटा पण महत्त्वाचा विचार. आपण आयुष्यात काय कमवलं, किती यश मिळवलं हे सगळं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं आहे आपण कशासाठी जगलो. कारण व्हॅल्यूज हीच आपली खरी ओळख असते, आणि ज्या दिवशी आपलं आयुष्य आपल्या तत्वांशी जुळायला लागतं त्या दिवशी आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं, एक शांतता, एक स्थैर्य मिळतं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

0: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: श्रोते हो, वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: केकीवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275 4 1 9. हृदहो रोजा चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मिनमिनी यांच्या स्वरात AR रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्क प्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले.

तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27

जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 12 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 25 जून. 25 जून हा दिवस भारताच्या इतिहासात संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो. 1975 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली होती. त्याचबरोबर आजचा दिवस जागतिक नाविक दिन म्हणूनही पाळला जातो. याच दिवशी 1983 पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला गेला होता. 1918 छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला होता. त्याचबरोबर याच दिवशी 2000 मॅडम तुळसा यांच्या मेणाच्या पुतळ्याचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा ठेवण्याचं घोषित केलं होतं. 25 जून 1931 VP Singh हे भारताचे 7वे पंतप्रधान यांचा जन्मदिवस. त्याचबरोबर 25 जून 1924 याच दिवशी मदन मोहन अर्थात भारतीय संगीतकार संगीत दिग्दर्शक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते यांचा जन्मदिवस. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ठीक 7:25.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती, लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारण खरं खूपच हे झालेली आहेत, म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या, झोपण्याच्या पद्धती झाल्या, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल, आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल, तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: है ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी,
0: म्हणजे आपण योगाभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे, आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा, आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाही आहे. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही आहे.
0: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या

0: जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत. फास्ट फूडचा जमाना आहे सध्या, तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो, म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळत काही आहे गरम म्हणायला चहा आहे ते, तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
0: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
1: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करतं. कसं आहे की आता छोटे छोटे टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडे मोज,
0: उलटे आकडे मोज,
1: उलटे आकडे मोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच केलं, मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
0: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
1: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाहीये, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला, म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
0: प्रशिक्षकाची गरज आहे
1: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत, मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्त मुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजे. 6 अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धौती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
0: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळायला पाहिजे.
1: तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
0: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी, या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं, हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
1: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता अंतशौच जे आहे ते

0: असं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया कराय. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं? कारण आतमधलं तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्याने तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साध्य होईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपनी आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, तर मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही, बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे. मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही, आता मला या शुद्धिक्रिया केल्यानंतर, मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धौती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमालेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM 101.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल. परंतु लागवडी आधी किंवा लागवडी नंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं, आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा आपण घेतला आहे. खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
0: FM 101.4 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो, आता 2 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर

0: गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज. तर या सुजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल? या सुजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
1: जसं मी सांगितलं की प्रामुख्यानं तीन अवयव आहेत जे आपल्याला सुजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते. सार्वधिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती, एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज. जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा हे वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लिनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे. मग हे असं का होत असेल बरं? खरं तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष तीनच, धातू सातच, तेच तीन दोष त्याच धातून खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगळी लक्षणं का दिसतात? म्हणजे सूजच आहे, एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लिनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते. हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकवतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय जास्त असेल, अशा ठिकाणी जाऊन हे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो, आणि म्हणून व्यक्तीपरत्वे हे लक्षण आहेत. हे काही लोकांना डोळ्याला होईल, काही शरीराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तीपरत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर, किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणतीही मोठी आजारपणं हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात, आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का, हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते? गॅसेस होत आहेत वारंवार का? तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता
0: येईल. आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्र सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9825261998 9225961999 98225261999. तर मग ही सूज खरंच वारंवार काय येते डॉक्टर?
1: खरं तर त्या प्रश्नात त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. हे जसं मी मगाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत. का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते मास, गॅसेस होत आहेत किंवा आडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे. तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागला, तर गॅसेस व्हायचं कारण नाही. मळ साठत नाही तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
0: बरोबर.
1: मूळ कारणाचंच जर निराकरण केलं, मूळ दोष मळ जो पडून राहतो मोठ्या आतड्यात तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तस ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्लपित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसे लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात, आणि प्रत्येक व्यक्तीपरत्वे शरीर वेगळी लक्षण तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात, आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल. त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंद व्हायची औषध घेतली, तर काही दिवसांनी परत ओकारी होईल. का होणार? कारण तुम्ही आता ओकाऱ्या कमी व्हायची औषध घेतली, ओकाऱ्या का होत्या त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं, तुम्ही बऱ्याच आता बघा, गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात आणि काही लोकांना नुसतेच आवाजाचे होतात,
0: वायू सरला
1: अगदी म्हणतात. हे जे होते हे का होते, ज्यावेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली.

0: तर मला म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो, नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळी पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरला आहे, कारण आजार कोणताही वात पित्त कफानं होतोय, त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायची औषध घेत राहिलात तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसेच साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गन वरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्या जवळच्या ऑर्गन वरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राच्या औषध घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेत असतो,
1: मुळापर्यंत आपण जातच नाही.
0: त्यामुळं आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सूजीची ट्रीटमेंट होईल म्हणजे सांगितलं जातं, ती होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्यावर उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदरच सगळ्या अवयवांच्या सूजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या 2-3 भागात सांगताय. आता डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारणं काय अशी सूज आहे?
0: जसं गेले 2-3 भाग हे विस्तृत सांगण्याचं कारण काय, दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते ती शुगरमुळे आली, हायपरटेन्शनमुळे आली, कारण सांगतोय, पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्ष. आता खरं तर कारण खूप आहेत, म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गन वरती परिणाम करणार आहे आणि तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. आता साधी साधी आजार पण सांगतो, साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला, म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला, जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याच्याही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून आपल्याला शौचाला करायची सवय आहे अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट होतो, रक्तस्रावाने सूजी येऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषध खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरचा पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर, हायपर टेन्शन आहे आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खाताय तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषध घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती, शरीरावरती सुजे सारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितली, अजूनही बरीच कारण आहेत, उगात आपण ती प्रत्येक कारण आपण
1: पुढच्या भागात जाणून
0: प्रेक्षकांना सांगूया.
1: बरोबर आहे. अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे पण अशी अजून खूप मोठी पण कारण आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, श्री जनार्दन स्वामी खेर यांचे चिरंजीव श्री अभय खेर सर बडोद्यावरनं आपल्याशी फोनवरून बोलत आहेत.

0: नमस्कार अभय सर.
1: नमस्कार रेणुकाताई.
0: खरं तर श्री जनार्दन स्वामी खेर यांच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची होती की त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला, कधी सुरू झाला.
1: श्री जनार्दन शंकर खेर यांचा जन्म 23 जून 1927 साली गुजरात मधल्या लोणावळा संस्थानात झाला. श्री सद्गुरु जनार्दन स्वामी वडिलांना वयाच्या 4व्या वर्षापासूनच संत व दैवी कृपा होत होत्या. पुढे इंदोरचे नाना महाराजांकडे दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर कटाक्षाने त्यांना शक्तिपात दीक्षा मिळाली व अष्टभाव जागृत झाले. पुढे जाता ट्रेझरी मध्ये ते नोकरी करत होते तेव्हा दत्तप्रभू यांनी अंगुष्ठरूप धारण केले व जनार्दन स्वामींच्या म्हणजे वडिलांच्या भ्रूमध्यामध्ये पाय ठेवले.
0: अच्छा.
1: व ते समाधीत गेले. समाधीत गेल्यावर त्यांना ऑफिसमध्ये असं जाणवलं की सूक्ष्मदेह माझा कोणीतरी वरती नेत आहे. व तिथे त्यांनी पाहिलं की श्री दत्तप्रभू, श्री अक्कलकोट स्वामी आणि श्री वासुदेवानंद सरस्वती हे त्यांना झोळीत घालून झोका देत आहेत व ते 15 दिवस समाधीत होते. मी त्यांनी बोळ्यांनी थोडं थोडं दूध पाजायचो, जेमतेम काहीतरी खायचे. पुढे अक्कलकोट स्वामी त्यांच्या समोर प्रगट झाले व ते म्हणाले की तू आता लोककल्याणासाठी बाहेर पड, परंतु परिस्थिती आर्थिक चांगली नसल्यामुळे त्यांनी नाही म्हटले. पुढे त्यांनी परत सांगितले की तुझा संसार तू चालवतो का. व त्यांच्या आज्ञेप्रमाणे 3 दिवस कुठेही फक्त राहायचे, घरी सुद्धा राहत नव्हते. ते स्वखर्चाने स्वामी सांगायचे तिथे जाऊन लोकांची कामं करायचे, लोकांची दुःख दूर करायचे. त्यांची आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू सगळ्या लोकांची सुधारत गेली आणि माझे वडील हे आता जनार्दनचे जनार्दन स्वामी झाले.
0: त्यांचा हा सगळा प्रवास त्यांचे भक्तजनही अनुभवता येतात आणि म्हणूनच श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय. त्या निमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. संपर्क श्री लक्ष्मीकांत कौंडिण्य 93 737 59 300, 93 737 59 300, 9373759300.
1: तर परमपूज्य सद्गुरु जनार्दन स्वामी यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे बरी राहत नसे तेव्हा त्यांच्या सेवेत बडोद्यात श्री नागपूरचे अनिल ठोसर व पुण्याचे श्री दादा उर्फ गणेश केळकर होते. वडिलांनी एक दिवशी सकाळी सगळे बसले असताना माझी पत्नी वर्षा व मला बोलावले व ते म्हणाले की मी गेल्यावर माझे उरलेले जे कार्य आहे ते तू व तुझ्या पत्नीने करायचे आहे. त्याप्रमाणे त्यांनी मृत्यूप्रदा तशी नोंद केली व नोटरीसह साक्षीदारांसह सह्या सुद्धा झाल्या व त्यांच्या आज्ञेप्रमाणे आजही आम्ही दोघे समाज सुसंस्कृत करण्याचे वडिलांचे संस्कार, शिस्त व धोरण पुढे नेत आहोत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही ज्यांना अनुग्रह दीक्षा हवी आहे त्यांना अनुग्रहित करतो. त्यामुळे ते सांगतात की आमचे खरोखर चांगले होत आहे, ही त्यांचीच कृपा. आम्ही खेर कुटुंबियांनी फेब्रुवारी 2015 साली परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली व ट्रस्टच्या उद्देशप्रमाणे गोरगरिबांना मदत करणे, शिक्षणासाठी व वैद्यकीय उपचारांसाठी मदत करणे सुरू आहे. वडिलांनी जी 2 एकर जागा मंदिराची होती ती त्यांनी सांगितलं की तू ट्रस्टला दान कर, तेव्हा आम्ही सगळ्या भावंडांनी ती ट्रस्टला दान केली आणि येणाऱ्या शिष्य भक्तांच्या वास्तव्यासाठी तिथे सोयी उपलब्ध करून दिलेले आहे व तो आश्रम महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात तापी नदी काठी आहे. शेवटी मला सांगायचं एवढं की समस्त शिष्य व विश्व सृष्टीतल्या सगळ्या जीवांचे कल्याण होवो व उन्नती होवो अशी श्री जनार्दन स्वामी चरणी प्रार्थना. शुभम भवतो.
0: श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्या निमित्तानेच या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, नाशिक. संपर्क लक्ष्मीकांत कौंडिण्य 93 737 59 300, 93 737 59 300, 93737 59 300. पुन्हा भेटूयात. परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, 2 प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकले.

हृदय हो कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

हे आकाशवाणीचे खूप मानाचे कलाकार होते. रुईया महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं आणि शास्त्रीय संगीताला त्यांनी सुरुवात केली ती नारायणराव व्यास यांच्याकडे, आणि त्यांच्याकडे त्यांनी ग्वाल्हेर गायकीचं शिक्षण घेतलं. थोडा तबलासुद्धा ते शिकले. शरद जांभेकर यांना लईचा ओढा असल्याने आग्रा गायकी शिकण्याची त्यांना फार आस होती आणि ते शिक्षण त्यांनी घेतलं ते पंडित द वी काणेबुवा यांच्याकडे. श्रोते हो, त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घ काळ प्रोड्युसर म्हणून नोकरी केली, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अर्थातच खंड पडला. पण नंतर बदलीच्या निमित्तानं सांगलीला जाण्याचा योग आल्यावर त्यांनी अनेक वर्षानंतर पडलेल्या खंडानंतर परत शिक्षणाला काणेबुवांकडे सुरुवात केली. त्यांचं संगीत सौभद्र या नाटकातलं हे पद खूप प्रसिद्ध आहे आणि तेच आपण सुरुवातीला ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, संगीत सौभद्र नाटकातलं शरद जांभेकर यांच्या स्वरातलं राधाधर मधुमलिंद हे नाट्यपद आत्ताच आपण ऐकलं. गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज

0: सुविधा फक्त 8.5% व्याजदरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.
0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
5: एकीवाक शिक्षण संस्थेचे कला
4: वाणिज्य
5: विज्ञान
4: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम

0: कॉम, एम कॉम, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: संपर्क
0: 9423531969 किंवा 8275585419.
2: श्रोते हो, खड्या आवाजाची देणगी असलेले शरद जांभेकर यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका गाजल्या. नाट्य धनराशी नावाचा प्रसिद्ध अल्बम मध्ये त्यांनी 8 नाट्यगीतं गायली होती. रसिक हो, जे जसं ते स्वतः घडले तसंच त्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि घडवलं. लता दीदींबरोबर अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून त्यांनी साथ दिली. शास्त्रीय, सुगम, नाट्य सगळ्याच प्रकारांवर त्यांची विशेष पकड होती. 25 जून 2020 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीला मनापासून मानवंदना.

0: आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: गीतधारा कार्यक्रमातलं शेवटचं गीत

हृदय हो शरद जांभेकर यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची रचना आताच आपण ऐकली. गीतधारा कार्यक्रमाचा आनंद

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतधारा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय आणि आता सकाळचे 8:30 वाजून गेलेत. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आनंद घेऊया काही मराठी चित्रपट गीतांचा.

रसिक हो, कधीतरी आपल्याला असा अनुभव येतो बघा, देवळात घंटेचा आवाज होतो, ती नाचूक किणकिणते, आपण डोळे मिटले जातात, निनादून ती घंटा निनादून प्रसन्नपणे कानात गुंजारो करते, आपल्याला आपली प्रार्थना सफल झाली आहे असं वाटतं, सात्विक भाव उमटतात, ते व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि आपलं पूर्ण दिवस, पूर्ण वेळ, त्यानंतरचा पूर्ण वेळ आनंदात आणि अत्यंत सात्विकतेत जातो. तसेच असे काहीसे गाणे असतात की जे ऐकल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं आणि एक सुंदर छान प्रगल्भता मनात जागी होते, आनंदाचं व्हायब्रेशन क्रिएट होतं. असंच हे गीत होतं लक्ष्मण रेखा या रेषा या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्या स्वरात गदीप माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं.

श्रोते हो, भाऊबीजी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात कवी संजीव यांचं हे गीत होतं. रसिक हो, आणि यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट आहे भिंगरी.

0: श्रोते हो, म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांचा. यानंतरही अशाच काही सुमधुर गीतांचा आनंद घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत होतं पुढचं पाऊल या चित्रपटातलं. रसिक हो, नात्यातलं प्रेम जितकं महत्त्वाचं असतं ना तितकं संवादही महत्त्वाचा असतो, आणि त्या संवादामधूनच दुःख हलकं होतं आणि प्रेम वाढतं. मनात दाबून ठेवलं की गैरसमज होतात आणि दुरावा मात्र वाढत जातो. त्यामुळे नातं कोणतंही असो, त्यात मोकळेपणा, संवाद हा खूप गरजेचा असतो. आणि त्याच्याबरोबरच आकाशवाणीवरचे गाणे आपल्याला अजून आनंद, मोकळं आणि सुखद करतात.

श्रोते हो धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं. आधीच गीत होत आणि यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत ते गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होतो आहे. एफ एम 101.4 मेगाहर्ट्झवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 9 वाजतात. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम PNG अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगी आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
4: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी माळा, त्यातल्या जो मणी असतो

0: तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते
1: अच्छा
0: त्या
1: हाँ
0: आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ
1: बर
0: असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं.
1: बर
0: त्यामुळे साधारणपणे गहू मणीची माळ आपण 22 ते 24 इंचाची 4 पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओवली ती, अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जसे मंगळसूत्राच्या तारा असतात. तर ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये बनते, चार
1: बर
0: पदरी ठसठशीत दिसायला.
1: वा
0: त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात, त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते. आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये होते.
1: बर
0: आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला, 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे, तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली
1: बर
0: तर 7 लाख रुपये, तर 7-7.25 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहू
1: होऊ
0: मण्याची
1: शकते.
0: माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल यूज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते,
1: हो
0: कारण ठसठशीत दिसल्यामुळे.
1: अगदी पेशवेकालीन दागिना आपण
0: होय
1: जो
0: होय
1: म्हणतो
0: होय होय होय
1: तर त्याप्रमाणे आपल्याला तो
0: होय
1: बनवता येतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: सर, व्हर्टिकल मणीमाळ ही सुद्धा याच टाइप मध्ये येते.
0: नाही, व्हर्टिकल मणीमाळ हे तुम्हाला आता माहिती आहे कारण तुम्ही आत्ताच्या 20व्या 21व्या शतकातले
1: हो
0: आहेत म्हणून,
1: हो
0: पण अदरवाईज व्हर्टिकल मणी हे आत्ताचा आधुनिक प्रकार आहे.
1: बर
0: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठी मणीला तास असतात
1: हाँ
0: तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे
1: अच्छा
0: एक धाटणीतले नसतात. ते कधी गोले असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात
1: बर
0: त्याच्यावर
1: बर
0: तास असतात. आणि हे राजकोटला बनतं, आता
1: ओ
0: इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात, पण
1: बर
0: पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं, तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात.
1: ओ बर
0: साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15 ते 16 ग्रॅम पर्यंत होते.
1: बर
0: आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली, तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे
1: अच्छा
0: 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे GST, 15-16% मजुरी, तर 3 ते 3,20,000 रुपयापर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात. आता मोहनमाळ आणि जोंधळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत
1: बर
0: आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठी मणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन
1: हो
0: असतो,
1: हो
0: तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं,
1: बर
0: गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहू
1: हो
0: मणी माळ
1: हो
0: ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहितीये की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून
1: हो
0: वापरायची
1: हो
0: शहरात पद्धत निघाली आहे,
1: हो
0: त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: श्रोतेहो, यानंतर ठीक 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या सहक्षेपणाचा आनंद आपण घेणार आहोत.

0: 104 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता ऐकूया एक प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त

0: व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला आणि आता वेळ झाली आहे ती गीतभारती या मराठी मिश्र गीतांची. गीतभारती कार्यक्रमात आपण छान छान अशा गाण्यांचा आनंद घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
4: जून नेशनल इनफर्टिलिटी जागरूकता का महीना है. इसी अवसर पर आइए सुनते हैं शहर के प्रसिद्ध इनफर्टिलिटी विशेषज्ञ की राय.
5: नमस्कार, मेरा नाम डॉक्टर दीप्ति रमाकांत सोनाने है. मेरे हॉस्पिटल का नाम सिद्धि विनायक मैटरनिटी होम एंड चिल्ड्रन केयर है. मैं यवला शहर से बोल रही हूँ. हर दंपत्ति का सपना होता है कि खुशहाल परिवार बसाना, लेकिन इनफर्टिलिटी कोई दंपत्ति का यह सपना साकार नहीं होने देता है. इनफर्टिलिटी का अर्थ है कि एक वर्ष तक नियमित प्रयासों के बावजूद गर्भधारणा न होना. यह हर 6 में से 1 दंपत्ति को प्रभावित करता है. याद रखें, इनफर्टिलिटी का कारण केवल महिला नहीं बल्कि पुरुष भी हो सकते हैं. जीवन शैली में बदलाव करके और मॉडर्न उपचार जैसे IVF तक इसके लिए उपचार अवेलेबल है. अब समय है कि हम इस विषय पर बिना संकोच खुलकर बात करें और डॉक्टरों से उचित मार्गदर्शन लें. थैंक यू.
4: गुफिक बायोसाइंसेस के जेनोवा विभाग द्वारा जनहित में जारी.
3: अहो, आपली

श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्याच मनातलं हे गीत रचना खळीकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं सुमधुर असं बालगीत आत्ताच आपण ऐकलं. गीतभारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून. यानंतर आपण ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातलं हे सुमधुर गीत.

0: 104 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आत्ताच आपण NCERTचा प्रायोजित कार्यक्रम ऐकला उमंग.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल. परंतु लागवडी आधी किंवा लागवडी नंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा आपण घेतला आहे. खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसानवाणी.

0: हो आणि आता वेळ झाली आहे ती प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धती

0: प्रमाणात तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही.
1: श्री
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन

0: चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर.
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर.
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा.
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही, तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: FM 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, आता यानंतर ठीक संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही आनंद घेणार आहोत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा. दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून. पण प्रसारणाच्या या टप्प्यावर मी स्वाती साकरे आता आपला निरोप घेते. माझे नियंत्रण कक्षातील सहकारी संजय भोये आणि मुकुंद पवार यांच्यासह तुम्ही मात्र आनंद घेत राहा विविध भारतीच्या कार्यक्रमांचा FM 101.4 MHz वरून.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक चला बोलूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावायला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात. हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावा भावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ताई, आपण एक समुपदेशक आहात, तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात जे त्याच्यातून जात असतात ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेल मध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास ठाऊक. तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या

0: च्या लग्नानंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे. आजकाल म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचंय जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतीने जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
1: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
0: आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जात,
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात आणि कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे, कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
0: असतं आणि नुसतं कुटुंबाचं नाही जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला, दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा. सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो? आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर.
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच, पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना?
0: बिलकुल. ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघ जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो, मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय

0: चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडेसे पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच आहे.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इनसाईट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनामिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं आणि मग तो त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं, अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशक.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना? म्हणजे
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत, तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगाल?
1: आम्हाला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या

0: केलेलं होतं.
1: तर
0: अगदी छोटा छोटा म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोडासा थोड्याशा गोष्टीने तिचा तिच्या सासूशी वाद होत असेल आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिडून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्याने तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते, कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर. इथपर्यंत वेळ गेली होती पण 3 सेशन मध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो एक महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर एक महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय, जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे. मग
0: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केलं कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जो वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो, तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे, म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते,
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं म्हणजे, आणि दोघाही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचं वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीच कडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलं की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली, पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला, आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न

0: आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात, आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही, किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती, आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तर तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता, आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व करणं,
0: एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता, किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकत. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिके अंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया या विषयी डॉ सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली आणि मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद

मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुख दुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपला गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कुणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुख सोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली.

0: साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवन मूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो मी माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर प्रेम त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत. त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक शिक्षक गुरु होते. किती लहान होते ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: आटुष्य पानबाई आटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. आटुष्य पानबाई आटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य.
0: अगदी चिमुरडी पोर. पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं. घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता तिने शिकू नये म्हणून, काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना. पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतः पुरते न राहता विश्वाचे भाग. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण ह्या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहे.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवन कथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत संवेदनशीलता सजग जबाबदारी मानत जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द स्वाभिमान वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक असो का बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे.

त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही. आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण ह्यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्ट सहन केल्या पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. ह्या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा जरा आटू न देता हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

च्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

तरा शाम का हो गुमा सुबह पे जिस तरह।

आकाशवाणी मुंबई। रश्मि पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास। महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे। व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच। भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले। नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते। विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं। हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं। या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे। या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले। हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो। या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं। महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली। गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते। राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली। दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले। कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं। ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला। मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली। रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघात प्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे। लवकरात लवकर तो पूर्ण करून

केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700+ जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5वा मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचा एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम. आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन, जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं. विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव, पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा, पाटोदा खुर्द आदी भागात

0: जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाडवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटर पर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाड तोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात 1 बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल

तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200+ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318वं वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा

मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दररोज 7 किलो प्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्सवर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली.

0: होते 33 रन्स वर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठच चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंग वर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्स वर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 अधिक वर्ष झाली तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भाऊक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती खूप पडत चालली आहे? म्हणून बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलाव तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं.

0: तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ संभळ ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्याशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया. ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास. असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचं बघत नाही. लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचा असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणू आपण त्यांना, श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाहीये. तर ते होते आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग

0: जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवला, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील, म्हटलं कमीत कमी 25 असायला हवीत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल मग आपण या या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो, त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिर आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना. तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे तर त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा विकेंडला वगैरे, मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक, 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले, आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम
1: आहे,
0: तर मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साइडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला, नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे भोसले
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले, पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे, हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं, तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे.
1: अच्छा.
0: हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीन
1: आहे.
0: अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण

0: एखाद्या हेरिटेज साईट वरती जातो तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईट वरती पण आपल्याला गाईड
1: असतोच आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगलमध्ये कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे की
0: मी तेच सांगतो
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो त्याचे इसवी सण पाठ असतात तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो तर त्याला तो अभिमान असतो तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत काही पुस्तकं आहेत भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात तर हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशासारखं की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं की देखो अपना देश किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे.
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे. या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो यस आणि माउथ पब्लिसिटी होते मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे. पण त्याचं जतन त्याला संवर्धन म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून तर का आपण ठेवली तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे. या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण हा काळच मुळात सगळा इंटरनेट सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो.
0: छान प्रश्न आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात तर मी सहज विचार केला हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिर आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे मग मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो. फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं येते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला. लोकांना ते कळलं मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.

0: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
1: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपला काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचा तिकडे सगळे अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षी इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिव्यांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
0: बरोबर.
1: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला. घरचे थोडेशा गेले की घाटावर कसं जायचं आणि तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते यावर्षी. ते तसा सुरू आहे.
0: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
1: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य, कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे, ते तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे. पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण, तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं. आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे, जे 300 वर्ष जुनं आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय. तर मी त्यांना घेऊन गेलेलो, तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे, सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षणमध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो, आपल्याला आपल्या लेवलनी केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगल वरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
0: रामनगरला,
1: करेक्ट, बरोबर, झाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
0: येस,
1: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक

0: छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगरचा तो दाखवा, तर ते होऊ शकतं. बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे, तिथून सुरुवात केली. फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो. याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू, किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रुती हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत

प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना

सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं. त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा

जीएमआर कंपनीला हस्तांतरण आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार, मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12 धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12 धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12 धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाही नंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री

0: श्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली, त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं.

0: कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

आयसीसी महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत मँचेस्टर इथे भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आतापर्यंत आपण ऐकत होतात. रसिक हो, संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत, किसान वाणी.

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. तर सादर करते आहेत कृष्णा शिंदे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत. तोपर्यंत आपणही विचार करून ठेवा.
1: इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. तो पहली वाली बात कहा,
2: पर हम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: कार्यक्रमात आता एक नजर टाकूयात आजच्या कृषी वार्तेवर. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार दिनांक 26 ते 30 जून दरम्यान नाशिक जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे 5 दिवस आकाश ढगाळ राहील. या दरम्यान कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसंच वाऱ्याचा वेग ताशी 15.6 ते 17.4 किलोमीटर राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रावरील प्रभावाधारित अंदाज आणि इशारा लक्षात घेता जिल्ह्यात घाट प्रक्षेत्रात तुरळक ठिकाणी दिनांक 26 आणि 27 जून रोजी येलो अलर्ट अर्थात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंडळी, हा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आम्हाला प्राप्त झाला होता ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या सौजन्यानं. ही होती कृषी वार्ता. आणि मंडळी, आता वळूयात आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. ऐकूयात रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. लेखन आणि सहभाग आहे विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा. ऐकूयात रानजाई.
4: नमस्कार मैत्रिणींनो, रानजाईमध्ये मी आमिनी
0: आणि मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मैत्रिणींनो, सध्या आपण जे बघतोय की एकीकडे आता शेतामध्ये आपल्या लगबग सुरू आहे, दुसरं असं आहे की आता लवकरच आपल्याकडे वटसावित्री पौर्णिमा पण येणार आहे, त्यामुळे आपल्या मैत्रिणींची चांगलीच लगबग सुरू असणार आहे, नाही का?
4: अगं, आणि हा खूप आवडता सण आहे मैत्रिणींचा, नाही का?
0: येस, महत्वाचा असा सण आहे. धार्मिक दृष्ट्या त्याला महत्व आहेच, प्रश्नच नाही. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने तो सण साजरा केला जातो आणि एकूणच कुठेतरी त्याच्याबद्दल उपहास पण आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात. पण मला असं वाटतं की प्रत्येक सणाकडे यामिनी आपण थोडस आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.
4: हो, अर्थातच. तुला सांगू का की नुकताच पाऊस झालेला असतो, सृष्टी थोडी हिरवीगार
0: म्हणजे नटलेली असते, निसर्ग
4: सौंदर्यामध्ये पण हिरवळी म्हणजे कामं चाललेली असतात, पीक लागवड आहे, काही अन्नद्रव्य देणं आहे, तर सगळ्या याच्यामध्ये छान असं वातावरण निर्मिती झालेली असते आणि अशातच हा सण येतो, नाही का?
0: खरंच आहे. आणि महिलांच्या दृष्टीने याला एक वेगळं महत्व आहे, म्हणजे जे काही त्याचं धार्मिक महत्व आहे, सणाचं महत्व आहे, ते आता सर्वश्रुत आहे. पण मला वाटतं की आपण जसं मी आत्ताच म्हणाले की वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की वड ही जी वनस्पती आहे ही दीर्घायुषी अशी ही वनस्पती आहे.
4: हो, जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी अशी वनस्पती, त्यामुळे त्याच्या भोवती जर आपण 7 फेऱ्या मारल्या आणि तिथे जर
0: त्या फेऱ्यांच्या निमित्ताने काही काळ आपण तिथे घालवणं हे गरजेचं
4: आहे.
0: त्या वनस्पतीच्या त्या वृक्षाच्या सहवासात आपण वेळ देणं, ते घालवणं आवश्यक आहे, जेणेकरून मग आपल्याला त्यापासून त्याचे जे फायदे आहेत ते फायदे मिळू शकतात.

नमस्कार मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 4 आषाढ शके 1948, अर्थात 25 जून 2026. आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या सदरांबरोबरच आपण ऐकणार आहोत रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 32.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.3 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 89% तर संध्याकाळची आर्द्रता 70% इतकी नोंदली गेली. हे होतं हवामान वृत्त. आता प्रश्नमंजुषेतला आजचा आपला प्रश्न. प्रश्न असा आहे, खरीप हंगामात भुईमूग लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी?

0: त्यामुळे फायदा होतो.
1: हा आणि या वृक्षाचे बघ साल महत्वाची आहे, पानं खूप चांगले महत्वाचे आहेत, त्यामुळे तो सगळ्या दृष्टीनं जर पाहिला तर तो महत्वाचा आहे. नाही का
0: वडाच्या पारंब्यांपासून केश वर्धक अशी औषधी तयार केली जाते.
1: आरोग्यासाठी
0: आरोग्यासाठी पण ती महत्वाची आहे. तर असं एकूण जे देणार हे एक झाड आहे, हे एक वृक्ष आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा
1: आणि मग अश्रा असा त्यामध्ये होतो की त्या निमित्ताने सगळ्या बायका एका वडा खाली येतात,
0: सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात, गप्पा मारतात, बोलणं होतं,
1: अगदी दागिने घातले जातात, ते सगळेच असं छान सण असल्यासारखा वाटतो,
0: उत्साहात साजरा केला जातो,
1: आंबा
0: ओटी मांडल्या जातात.
1: तर त्या काळात आंबे पण आलेलेच असतात, त्याची देवाणघेवाण होते सगळ्या मैत्रिणींमध्ये, एक वेगळं छान वातावरण निर्मिती होते. नाही का
0: तर ह्या सगळ्या दृष्टीने वटसावित्री पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते. आणि तुला सांगू का, मला आता असं म्हणावंसं वाटतं की आपले जे सगळे सण आहेत, समारंभ आहेत, जे आपण साजरे करतो, तर थोडासा वेगळा दृष्टिकोन, आधुनिक दृष्टिकोन ठेवून आपण ते आता बघितलं पाहिजे.
1: आणि पूर्वीचे लोक त्यामध्ये कुठला ना कुठला तरी
0: अर्थ काढत होते,
1: उपयोग होत,
0: त्याचा कुठेतरी त्याच्या मागे हा अर्थ दडलेला आहे असं मला आता वाटायला लागलं.
1: हो अगं, मी त्या दिवशी असंच एका ठिकाणी वाचलं की आपण आता अधिक महिना
0: साजरा
1: केला, त्यामध्ये जे वाण दिलं जातं की अनारसे, तर हा जो काळ असतो हा म्हणजे थोडासा उन्हाळा आणि थोडासा पावसाळा सुरू होणार असतो, त्यामुळे उष्णतेतून आपण थंडीमध्ये जाणार आहे. तर म्हणजे तांदूळ आणि गुळ एकत्र करून केलेला पदार्थ असतो तो, म्हणून आरोग्यासाठी खूप चांगला असतो. म्हणजे किती छान त्यामधून
0: त्याच्या मागे हा एक दृष्टिकोन ठेवलेलाच आहे. आणि अजून तुला सांगते की मी आता हल्ली असा विचार करते की आपल्या प्रत्येक पूर्वापार सांगितलेल्या गोष्टींमागे विज्ञान आहे,
1: त्याच्या
0: मागे काही ना काहीतरी विशिष्ट असं कारण दडलेलं आहे. आपण काय केलंय माहिती का, की त्याच्याकडे फक्त जुन्या गोष्टी म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलोय, किंवा धार्मिक सांगितलेला विधी म्हणून आपण तो आधुनिकतेच्या नावाखाली टाळतोय. आता तुला साधं उदाहरण देते की आपल्याकडे असं सांगितलं जातं की दररोज सूर्याला तुम्ही अर्घ्य दिलं पाहिजे आणि अर्घ्य देण्याचा वेळ पण निश्चित केलेले आहे की सकाळी सूर्योदयानंतर जास्तीत जास्त 2 तास आपल्याला मिळतात, त्या 2 तासांमध्ये तुम्ही सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. आता आपण जे अलीकडे बघतोय की अनेकांमध्ये आपल्याला विटॅमिन डी ची डिफिशियन्सी जाणवते, तर मला वाटतं की या निमित्ताने आपण जर सुरुवात केली अर्घ्य देण्याला, तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपण त्या निमित्ताने काही का असे ना थोडा वेळ आपण तिथे घालवू शकतो आणि त्यातून आपल्याला ते विटॅमिन डी जे आहे ते फ्री मध्ये मिळतं.
1: हो, वेगळ्या गोळ्या घ्यायची गरज
0: पडणार नाही, पैसे त्यासाठी आपल्याला खर्च करावे लागणार नाहीत. तर हा दृष्टिकोन आपण प्रत्येक आपल्या प्रथा आणि परंपरेच्या मागे शोधला पाहिजे, ते आपल्या मुलांना आपण समजावून सांगितलं पाहिजे की जेणेकरून केवळ तू अर्घ्य दे म्हणून एक धार्मिक कृती म्हणून नाहीये, तर बाळा त्याच्या मागे हा अर्थ आहे की त्या निमित्ताने सूर्याची किरण आपल्या अंगावर पडतात, कोवळी किरण, आणि मग त्यातून आपल्याला विटॅमिन डी मिळतं, आपली हड मजबूत होतात. आणि विटॅमिन डी हे आपल्या एकूणच सगळ्या मिळणारं जे काही आपल्याला पोषक द्रव्य असतात त्यांच्या पचनासाठी सुद्धा ते खूप गरजेचं.
1: अगदी अगं, आणि मेंटल हेल्थ सुद्धा चांगली
0: त्याच्यावरती अवलंबून, म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे विज्ञान आपण आता मुलांना समजावून सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं.
1: अगदी, म्हणजे सूर्य काय देव आहे काय आणि त्याची काय पूजा करायची का,
0: हा म्हणजे अशी उत्तर आपल्याला मुलांकडनं यायला लागतात.
1: अगदी,
0: आणि मग ते जे म्हणतात की काय होतं त्यांनी, तर अरे त्यांनी काय होतं म्हणजे आपल्याला
1: वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना आपण
0: समजावून सांगितला पाहिजे आणि हा आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत पण पोहोचला पाहिजे की
1: असं
0: जर आपण केलं
1: अगदी
0: तर त्याचा फायदा हा आपल्याला नक्कीच होणार.
1: हा विनया, अगो वटसावित्रीचं एखादं गाणं तर ऐकव.
0: अरे नक्की नक्की अगं, इतकी छान छान गाणी या निमित्ताने चित्रित झालेली आहेत आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये देखील, तर आपण नक्की आपल्या मैत्रिणींना एखादं छानसं गाणं या ठिकाणी ऐकूयात.
1: अगदी अगदी.

0: विनया, आपण आरोग्याबद्दल नेहमीच बोलत असतो ग.
1: अगं हो ना, आरोग्याबद्दल बोलतो. एकूणच आरोग्याचं विभाग जो आहे त्याच्याविषयी आपली चर्चा होते. आणि बऱ्याचदा आपल्याकडे डॉक्टर सुद्धा येतात, पशुवैद्यक जे आहेत ते पण आपल्याकडे येतात आणि ते आपल्याला अनेक वेळा मार्गदर्शन पण करतात, वेगवेगळी माहिती
0: चांगली माहिती आपल्याला मिळते त्यामधून. पण म्हणूनच दरवर्षी 1 जुलै रोजीनं हा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणजे राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.
1: हो अगं, मी पण ऐकलंय बर का. म्हणजे आपला हा जो दिवस आहे ना की महान चिकित्सक आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ तो पाळला जातो बर का.
0: हो. आणि रात्रंदिवस सेवा देणारे, रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी सुद्धा हा दिवस समर्पित केला आहे बघ.
1: खरंच आहे बघ ना तू, की म्हणजे आता अनेक वेळा संकटाच्या वेळी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता
0: अगदी
1: हे जे डॉक्टर्स आहेत, हे जे वैद्य ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, चिकित्सक असतात, तर ते आपल्या प्राणांची पर्वा न करता रुग्णाच्या सेवेसाठी त्याचे प्राण वाचवण्यासाठी

0: साठी ते प्रयत्न करत असतात, धडपड करत असतात. तर नक्कीच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, नाही का?
1: हो ना, म्हणजे किती चांगला दिवस आहे, नाही का?
0: हा, आणि खरं तर आपली ही जी सगळी एकूण परंपरा आहे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची आहे. सगळ्यांच्या श्रमाचं, त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या योगदानाचं आपण प्रत्येक वेळी हे त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो, त्याची दखल आपण घेत असतो.
1: हो,
0: तर हे गरजेचंच आहे.
1: डॉक्टरचं काम हे एवढं खूपच,
0: अगं बऱ्याच वेळेला काय होतं,
1: त्याला काही लोक तर अगदी म्हणजे देव मानतात.
0: हा, मी तुला तेच म्हणणार होते की डॉक्टरांना देव मानलं जातं, कारण अनेक वेळा आपण बघतो की पेशंट बऱ्याचदा कधी कधी हातातनं गेलेला असतो, पण तरी सुद्धा मृत्यूच्या दाढेतून डॉक्टर त्या पेशंटला ओढून परत आणतात
1: आणि तेवढे प्रयत्न ते
0: करत असतात. खरंच आहे, अगदी अविरतपणे प्रयत्न करून, कष्ट करून ते रुग्णाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात.
1: त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केलीच
0: पाहिजे, प्रश्नच नाही. त्या निमित्ताने हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो यामिनी. आणि या दिवसाचं दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला माहितीये, ते म्हणजे 1 जुलै हा दिवस आपल्या राज्यामध्ये आपण कृषी दिवस म्हणून साजरा करतो.
1: अगदी अगदी. अगं, आता आपला देश हा कृषी प्रधान आहे, त्यामुळे त्याला एक पावन पर्व मानलं जातं.
0: खरंच. आणि तुला सांगू का, या दिवशी आपल्याकडे हरित क्रांतीचे जनक आणि महानायक आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शासन स्तरावर हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो.
1: हो हो. अगं, या दिवशी बरेच कार्यक्रम पण केले जातात.
0: हो,
1: अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो,
0: त्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्व आहे. आणि 1989 पासून आपण हा दिवस साजरा करतोय. हो, अगदी शासकीय स्तरावर आणि बांधापर्यंत आपण या ठिकाणी सगळं तंत्रज्ञान जे आहे ते शेतकऱ्यांसाठी पुरवलेलं आहे, पुरवतो, त्या दृष्टीनं सुद्धा असा हा महत्वाचा दिवस आहे.
1: हो, म्हणजे शेतकऱ्यांप्रती पण कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी,
0: कारण मुळात जो आहे आपला देश आणि कृषी प्रधान देश म्हणूनच जो ओळखला जातो, आणि शेती हा आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा पाया आहे. आपल्या एवढ्या लोकसंख्येला अन्न पुरवण्याचं काम जो शेतकरी करतो, त्याच्या प्रति आपण नक्कीच नतमस्तकही झालं पाहिजे, कृतज्ञ असलो. अन्नदाता आहे तो.
1: आणि अशा शेतकऱ्यांना आत्मबळ देणं किंवा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणं या दिवशी केली जाते. म्हणजे काही तज्ज्ञ लोकांना बोलवून त्याबद्दल माहिती सुद्धा दिली जाते, नाही का?
0: खरंच आहे. मला असं वाटतं यामिनी, आपण बऱ्याच वेळेच्या गप्पा मारतोय, तर वेळेची मर्यादा आपण पाळली पाहिजे. आणि येत्या 1 जुलैला आपण जो डॉक्टर्स डे आणि कृषी दिवस साजरा करणार आहोत, तर त्या निमित्ताने आपल्या ग्रामीण बंधू भगिनींना, आपल्या मैत्रिणींना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि याच नोटवर आपण या ठिकाणी आजचा आपला कार्यक्रम थांबवूयात.
1: बरं तर सख्यांनो, आता रानजाईमधून मी यामिनी
0: आणि मी विनया तुम्हा सगळ्यांचा आम्ही आता निरोप घेत आहोत. मैत्रिणींनो, आम्ही जातोय, पण तुम्ही आनंद घ्या या गाण्याचा.

मंडळी, किसान वाणी कार्यक्रमात आताच आपण रानसाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद ऐकलात. लेखन आणि सहभाग होता विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा.

0: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना देत आहोत सुरक्षेचे वरदान. प्रधानमंत्री पीक विमा पॉलिसी आता तुमच्या हातात आणि विमा धारक शेतकऱ्यांना पॉलिसी घरपोच पाठवण्यासाठी आम्ही पीक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
1: देश भर के किसानों ने करीब 21,000 करोड़ रुपये ही प्रीमियम के तौर पर दिए, लेकिन उन्हें मुआवजे के तौर पर 1,00,000 करोड़ रुपये से ज्यादा मिले.
0: जेव्हा हवामान होई खराब, PMFBYD आर्थिक सुरक्षेचा हात. प्रधानमंत्री पीक विमा योजना.

0: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आलेली आहे, तेव्हा जाता जाता प्रश्नमंजुषेतल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळून पाहूयात। आजचा आपला प्रश्न होता, खरीप हंगामात भुईमूग लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? आणि खूप महत्वाची अशी ही निवड आहे मंडळी, कारण आपल्याकडे पाऊस जो आहे तो अजून हवा तसा येत नाही आहे, त्यामुळे वाणाची निवड ही खूप महत्वाची ठरणार आहे। तर खरीप हंगामात भुईमूग लागवडीसाठी चांगल्या प्रतीचं सुधारित वाण जसं SB11, JL24 अर्थात फुले प्रगती, TAG24, TG26, JL501, फुले उन्नती, JL1085, फुले धनी यापैकी कोणत्याही वाणाची निवड आपण करू शकतो। बरे तर मंडळी, याबरोबरच आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचा आता निरोप घेते। पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. तर सादर करते होते कृष्णा शिंदे.

0: रसिक हो, रात्रीचे 8 वाजतायत. काही क्षणातच आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर आनंद घेणार आहोत विविध भारतीच्या सहक्षेपित कार्यक्रमांचा. तर FM 101.4 MHz आपण ऐकू शकाल ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश दरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. जाऊयात काही क्षणातच तिकडे.
1: हवा महल.

श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.